गुरु हट हो जिस दिया एह वडियाईया कहे नानक सुन हो संत हो शब्द धरो हो प्यारो साचा नाम मेरा आधारो वाजे पंच शब्द तित कर